0: विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: ಈಗ ಕೇಳಿ ಶಂಕರ್ ಮಹದೇವನ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿರುವ ಶ್ರೀ ವೇದವ್ಯಾಸರ ಗೀತೆ. ಸಂಗೀತ ಸಂಯೋಜನೆ ಹಂಸಲೇಖ, ಚಿತ್ರ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ.